0: നിങ്ങൾ ഇതുവരെ കേട്ടത് മഴവില്ല്, വിവിധ ഭാഷാ ചലച്ചിത്ര ഗാനങ്ങൾ. ആകാശവാണി പ്രിയ ശ്രോതാക്കളെ, ഇപ്പോൾ കേൾക്കാം ഹിന്ദി പാഠം. പഠിപ്പിക്കുന്നത് കൊടുങ്ങാനൂർ ഭാരതീയ വിദ്യാഭവനിലെ ഹിന്ദി അധ്യാപിക അനുപം രശ്മി. പഠിക്കുന്നവർ ഇഷ എസ് നായർ, അഖിലേഷ് എന്നിവർ.
1: നമസ്തേ ബച്ചോ.
2: നമസ്തേ അധ്യാപികജി.
1: അപ്പനി പിച്ചലി കക്ഷാ മേ മേ ആപ്കോ കിസ്കേ ബാരേ മേ ബതാ റഹി തി, മഹാദേവ് ദേസായി ജി കേ ബാരേ മേ മൈനേ ആപ്കോ ബതായാ. अब चलते हैं इससे आगे. गांधी जी बम्बई के मुख्य राष्ट्रीय अंग्रेजी दैनिक बॉम्बे क्रॉनिकल में इन सब विषयों पर लेख लिखा करते थे. बच्चों वो बम्बई में, बम्बई मतलब आजकल जिसको आप लोग मुंबई बोलते हो उसी को हम पहले बम्बई बोलते थे. तो ये गांधी जी बम्बई के मुख्य राष्ट्रीय अंग्रेजी दैनिक एक अखबार, वहां से एक अखबार निकलता था मुंबई से. अखबार मतलब समाचार पत्र, एक न्यूज़पेपर निकलता था इंग्लिश में. उसका नाम था बॉम्बे क्रॉनिकल. उस अखबार का क्या नाम था?
2: बॉम्बे क्रॉनिकल.
1: यहाँ पर इस अखबार में गांधी जी बहुत सारे अपने आर्टिकल्स लिखते थे. क्रॉनिकल में जगह की तंगी हमेशा बनी रहती थी. उस समय समाचार पत्र में काम करना और समाचार पत्र में लेख लिखना बहुत ही अच्छी बात मानी जाती थी. तो उस समय समाचार पत्र की बहुत डिमांड थी. तो गांधी जी उस समाचार पत्र में

0: राज्यस्य दृष्टिः केन्द्रीभूता वर्तते. दिल्लीनगरस्य मालवीयनगरे विश्रान्तिनिलये भीषणाग्निकाण्डः एकविंशति जनाः मृताः. राष्ट्रियराजधान्यां दिल्ल्यां मालवीयनगरक्षेत्रस्य एकस्मिन् विश्रान्तिनिलये भीषणाग्निकाण्डे एकविंशति जनाः मृत्युम् उपगताः, अनेके च आहताः अभवन्. दक्षिणदिल्ल्यारक्षिविभागस्य उपायुक्तः अनन्तमित्तलः अवदत् यत् अग्निशमनविभागस्य अष्टभिः वाहनैः सह अग्निः नियन्त्रितः. आरक्षिणाम्, अग्निशमनस्य तथा अन्येषाम् आपत्कालिकसेवानां संयुक्तप्रयत्नैः चत्वारिंशत् अधिकाः जनाः सुरक्षितरूपेण उद्धृताः, चिकित्सोपचारार्थं च चिकित्सालयेषु प्रेषिताः. प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी, राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपति सीपी राधाकृष्णन, गृहमंत्री अमित शाह तथा दिल्ली राज्यस्य मुख्यमंत्री रेखा गुप्ता अस्मिन् दुखदे घटनाक्रमे शोकं प्रकटितवन्तः. वार्षिक सौर क्षमता वृद्धौ भारतम् अमेरिकाम् अतिक्रमितवत्. भारतं 25-अधिक-2000तमे वर्षे विश्वस्य द्वितीयं बृहत्तमं सौरविकासविपणकम् अभवत्. भारते स्थापितसौरक्षमतायाः उल्लेखनीयं 55-अधिक-गीगावाट्परिमितम् अतिक्रमितम् अस्ति, येन देशस्य 50% जीवाश्महीन इन्धनक्षमतायाः लक्ष्यं साधयितुं नियतसमयात् पूर्वमेव तस्य राष्ट्रियनिर्धारितं योगदानं पूरयितुं च साहाय्यं भवति. केन्द्रीय नवीन नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रह्लाद जोशी वर्यः अद्य उक्तवान् यत् देशस्य सौरविकासगाथा वैश्विक मानदण्डानि स्थापयति. अरावली पर्वतश्रेण्याः सीमांकन समीक्षार्था सर्वोच्च न्यायालयेन विशेषज्ञ समितिः निर्मिता. सर्वोच्च न्यायालयेन अरावली पर्वतश्रेण्याः परिभाषा सीमांकन संबद्ध विषयाणां स्वतंत्र समीक्षार्थं उच्चाधिकार युक्तायाः विशेषज्ञ समितेः गठनस्य निर्देशः प्रदत्तः. अस्याः समितेः अध्यक्षतां भारतीय वानिकी अनुसंधान शिक्षा परिषदः महानिदेशिका कंचन देवी वहिष्यति. न्यायालयेन समितये चालितवर्षस्य अगस्तमासस्य 31-तम दिनाङ्कपर्यन्तं स्वप्रतिवेदनं समर्पयितुम् आदेशः प्रदत्तः. प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी अद्य केन्द्रीयमन्त्रिणः चिराग पासवानस्य लेखं सामाजिक अन्तर्जाल माध्यमेन प्रदर्शितवान्. तेन उक्तं यत् लद्दाखप्रदेशे प्राप्तम् अद्वितीयं वेरीफलं नवीनावसराणां विकासस्य प्रतीकः अस्ति. लेखे लद्दाखस्य उद्यमशीलतया तथा मूल्यवर्धनद्वारा विकासस्य नूतनद्वाराणि उद्घाटितानि इति प्रकाशितम्. इति वार्ताः.
1: ആകാശവാണി. ഇപ്പോൾ സമയം 6:30. അല്പസമയത്തിനുള്ളിൽ പ്രാദേശിക വാർത്തകൾ കേൾക്കാം.
2: മോനെ, ഞാൻ ഇന്നലെ അനന്തരവന്റെ വീട്ടിൽ പോയി. അവിടെ കണ്ട കാര്യങ്ങൾ എന്നെ അത്ഭുതപ്പെടുത്തി. അവർ പകൽ മുഴുവനും എ സി ഇടും, ദിവസവും വാഷിംഗ് മെഷീൻ ഉപയോഗിക്കും, ഒപ്പം 2 ഫ്രിഡ്ജും. എന്നിട്ട് അവിടുത്തെ കറണ്ട് ബിൽ എത്രയാണെന്ന് അറിയാമോ? 0. ഞാൻ ചോദിച്ചപ്പോൾ അവൻ പറയുകയാ, അമ്മാവാ, എല്ലാം മുകളിലുള്ളവന്റെ കൃപയാണെന്ന്. അതായത് സോളാർ പാനൽ. അപ്പോൾ തന്നെ ഞാൻ തീരുമാനിച്ചു, നമുക്കും ഈ പാനൽ വെക്കണം. PM സൂര്യാഗർ മുഫ്ത് ബിജ്ലി യോജന, ഇതിൽ ചേരാനായി രജിസ്റ്റർ ചെയ്യൂ. PM സൂര്യാഗർ.gov.in.
3: സ്കൂള് തുറക്കാറായി.
4: ബാഗ് അത് തന്നെ മതിയാവില്ലേ? യൂണിഫോമും ഷൂവും ഈ വർഷം കൂടി യൂസ് ചെയ്തൂടെ?
3: പക്ഷെ അവനെല്ലാം പുതിയത് തന്നെ വേണമെന്നാ പറയുന്നത്.
4: ഒപ്പം ഫീസും ബുക്സും എല്ലാം വേണ്ടേ?
5: കുട്ടികളുടെ വിദ്യാഭ്യാസ കാര്യത്തിൽ യാതൊരു കോംപ്രമൈസും വേണ്ട. മണപ്പുറം ഫിനാൻസ് നൽകുന്നു വിദ്യാഭ്യാസ ആവശ്യങ്ങൾക്കായി സ്പെഷ്യൽ ഗോൾഡ് ലോൺ. ഉടൻ വിളിക്കൂ 1-800-420-2233.
1: ആകാശവാണി. നമസ്കാരം. പ്രാദേശിക വാർത്തകൾ വായിക്കുന്നത് പാർവതി വിജയൻ. പ്രധാന വാർത്തകൾ. സംസ്ഥാനത്ത് സർക്കാർ ജീവനക്കാരെ അന്യായമായി സ്ഥലം മാറ്റുന്നതായി ചൂണ്ടിക്കാട്ടി നിയമസഭയിൽ പ്രതിപക്ഷ വാക്കൌട്ട്. പരാതികൾ അനുഭാവപൂർവ്വം പരിഗണിക്കുമെന്ന് മന്ത്രി സണ്ണി ജോസഫ്. കർണാടക മുഖ്യമന്ത്രിയായി മുതിർന്ന കോൺഗ്രസ് നേതാവ് DK ശിവകുമാർ സത്യപ്രതിജ്ഞ ചെയ്തു. G പരമേശ്വര ഉപമുഖ്യമന്ത്രി. ദേശീയ പഞ്ചായത്ത് അവാർഡുകൾ കേന്ദ്രമന്ത്രി രാജീവ് രഞ്ജൻ സിംഗ് ന്യൂഡൽഹിയിൽ സമ്മാനിച്ചു. നിരണം, ഒറ്റൂർ, മേലുകാവ്, ഹരിപ്പാട് പഞ്ചായത്തുകൾ പുരസ്കാരം ഏറ്റുവാങ്ങി. ഇന്ത്യൻ വിമാന കമ്പനികളെ പിന്തുണയ്ക്കുന്നതിനായി 10,000 കോടി രൂപയുടെ ഇന്ധന വില സ്ഥിരതാ നിധി